सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीपा सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तू दाखिल करोड़ सचे सप्तांश सचे सबजो सची तेरी सिर सची सारा सची तेरी कुदर सचे पातशाह नान सच आय सच जो मर्जम सबका।